0: आउ हाय उन्हें खोरांग ने यागुला संग देवेश्या हनु हाय करंग लाइफ यू नाइस निस हल्का मनी पांडने विशिंते तीन ने कॉक बथमात जोरानो जोतने इसले कोतोर बिथी आउ कॉक तो फाइट ऑन खाय है के नाइन लाइक रहने हेलो फुंका हम तक कॉक बरो नहीं शहरी तो
1: फुंका
0: आउ दिल्ली को
1: लाने
0: उपार नंदा शहरी
1: ಮೇಡಮ್ ಸಾಬು ಸಿಂಗ್ ಕಾಂಗ್ ಅಂಗ್ ತನುಜಾ ಆ ಮೇಡಮ್ ತನುಜಾ ಇಲ್ಲ ಬುಂಗ್ ಸೈಡ್ ಲೇ ಆ ತೊಂಗಲೆ ತೊಂಗಾ ಬೊನಂ ಕಂತಾಂ ಕಿಸಾ ಕೊರಂ ಸುತಾ ಹೈಸು ಆ ಓಕೆ ಸಾಗರ ದಿ ತಿನಿ ನಿ ಕಾಗ್ನ ತಿನಿ ಟಾಪಿಕ್ ನ ಪೇಚ ನಿ ಸಜಮ ಸವನ ಅಂಗೈ ಆ ಓನಂ ಬಲೈಕೆ ಜ್ವರ ನತೈ ಟಾಪಿಕ್ ಬು मलाई के चिनी जरा न सँग अब रङ्गा न सम्मान रान अब निना पति म तेंके अब हाइ न चिनी जरा ओ एफएम ओ सँग जरा आते फाइनल न बा हावा गिरो बको जरा न पुइलाउन न अ टपिक साइर काय दिबा बरक तो कबांग मा चरंग नाय टोंगला गाबन बगु
0: জ্বরা
1: মানে খালক নানি

आउ मानकि सिंसों हाइन हाइ ते तां सबलाइ न खना तत क रचा मु सं खना लाइ नै ते आबुनि उल न सं कक न बबाग र खना माने बिसिं दै सं तिनि नि पान्दाना मामु थाखनि फाइसिं थां लाइ दङ नुफिया बा सं ओ जराव तां स रचा मु खना नै नाव अबुन पाइ थाख रचा मु नै तिनि नि बागै आ बेलाइ खिना खना तत क रचा मु नंग बाय कसं जाक ताखौ बिसा देबर माबाय रचा जाक रचा मु ते बहुत मानसिनि खरांग खना लाइ नंगि फाइदै ओ खना तत क रचा मु नै